या सोकळ हत्यारी हा खूब या सोकळ हत्यारी मारो मोहन भरमायो अमीर खा अमीर खा।